वसा होए होए तो उजर उजर होए तो वसा जलते थल कर थलते कुवे कुपते मेर करावे धरती ते आकाश चढ़ावे चढ़े आकाश गिरावे बेखारी ते राज करावे राजा ते बेखारी खल मूर्ख।